सदा आसित जन शुभकर सीर मारमणि मनोहरा नासुकि शयन श्रीनिवास चिद्विलास भव पाच मूल दृंचि मनोल्लासमिवरा नासुकि शयन श्रीनिवास चिद्विलास भव पाच मूल दृंचि मनोल्लासमिवरा वासुर कल्याण पुर वासुर शेष गोप दासुनि चेटि जय गीत खुशि केश वेग सीर मारमणि मनोहरा आदित जन कुंभगर शेर मारमणि मनोहरा ಬಂದು ಬಂದು ಲಂದು ಮಾರಿ ಅಂದರಂದು ನೀವೇ ಆನಂದ ಮಂದು ಕುಂದುವನಿ ಬಿಂದುಸಿದರ ಬಂದುಗೊಂದು ಲಂದು ಮಾರಿ ಅಂದರಂದು ನೀವೇ ಆನಂದ ಮಂದು ಕುಂದುವನಿ ಬಿಂದುಸಿದರ ಹಿಂದುವದನ ಪುರ